0: പറഞ്ഞു. തത്സമയ ഫോൺ ഇൻ പ്രോഗ്രാം
1: ഈ ആഴ്ചത്തെ മിണ്ടിയും പറഞ്ഞും ചർച്ച ചെയ്യുന്നു. ജീവിതം രണ്ടറ്റം ടച്ച് ചെയ്യാൻ കഴിയാതെ ആത്മഹത്യ ചെയ്തവരും ബാറിൽ ടച്ചിങ്സിന് തല്ലുകൂടുന്നവരും, ഇതോ നമ്മുടെ കേരളം. വിളിക്കേണ്ട സമയം തിങ്കളാഴ്ച രാവിലെ 10 മണി മുതൽ 11 മണി വരെ. വിളിക്കേണ്ട നമ്പർ 0474293111. മിണ്ടിയും പറഞ്ഞും എല്ലാ തിങ്കളാഴ്ചയും രാവിലെ 10 മണി മുതൽ 11 മണി വരെ. മിണ്ടിയും പറഞ്ഞും ശ്രോതാക്കളോടൊപ്പം ശ്രീലക്ഷ്മി MS.
2: दिल की आवाज में आपका फिर से स्वागत. और एक प्यारा सा कॉलर आ गया है. हेलो, दिल की आवाज में स्वागत.
3: हेलो, गुड मॉर्निंग.
2: गुड मॉर्निंग, कैसे हो?
3: ठीक हूँ.
2: और सुनाओ, बहुत दिनों के बाद याद किया.
3: हाँ, मुझे गाना चाहिए.
2: कौन सा गाना चाहिए?
3: तेरा मेरा रिश्ता पुराना, फिल्म अवारपन.
2: अच्छा जी, गाओगे?
3: नहीं नहीं, गाना नहीं आता.
2: आपकी आपकी छोटी सी बेबी कैसी है?
3: बहुत मस्ती है यहाँ.
2: अच्छा, अभी कितना उम्र हुआ है? हेलो. अच्छा, 2 साल हो गए. माय गुडनेस. ओके ओके, बातें करती हैं?
3: हाँ.
2: अच्छा, ओके ओके जी. बहुत सारा प्यार उसको. और ये प्यारा सा गाना हम आपके लिए जरूर लगा देंगे. हाँ जी, और दिल की आवाज में बुलाने के लिए शुक्रिया. बुलाते रहिएगा.